0: माजा किंग, ओ माजे किंग।
1: मी
0: घरी नाही जायचं का? मी तुझे घर जाने जी घर, मी छम्मा छलो तू माझ।